गुण कीर्त निद मोरी रहाओ, तू ही रस तू ही जस तू ही रूप तू ही रंग, आस उठ प्रभ तोरी तू ही मान तू ही तान तू ही पत तू ही प्राण, गुर तूटी लै जोरी तू ही ग्रह तू ही बन तू ही गाओ तू ही सुनो है ना।

तो चूकी सगल कान लैनो जिसम थान हा पै पावक पार प्राण हा निज कर तिस थान हा हर रस रसै मान हा लाथी तिस पुखान हा नानक सह समायो रे मना आसावरी महला पंजवा हर हर हर गुनी हा जपिय सह तुनी हा साधु रसन पनी हा शूटन बिद सुनी हा पाइय वडपुनी मेरे मना रहाओ खोजे जन मुनी हा सर्व का प्रभ तनी हा दुलभ कल दुनी हा दुख बिनासनी हा प्रपूर्ण आसनी मेरे मना मन सो सेविय हा अलख अपेविय हा ता स्यों प्रीत कर हा बिनस ना जाए मर हा गुरते जान हा नानक मन मान्या मेरे मना आसावरी महला पंजवा एका ओट गहो हा गुर का शब्द कहो हा आग्या सत सहो हा मने निदान लहो हा सुख समाइय मेरे मना रहाओ जीवत जो मरे हा दुतर सो तर हा सब की रेन होए हा निरपो कहो सोए हा मिटे अंदेसिया हा संत उपदेसिया मेरे मना जिस जन नाम सुख हा तिस निकट ना कदे दुख हा जो हर हर जस सुने हा सबको तिस मने हा सफल सो आया हा नानक प्रभ आया मेरे मना आसावरी महला पंजवा।

अमुल लै जाहे, अमुल पाए अमुला समाहे, अमुल तर्म अमुल दीबान, अमुल तुल अमुल परवान, अमुल बख्शीश